0: राष्ट्रनिर्माणं च प्रोत्साहयन्ति। उज्बेकिस्तानस्य विदेशमन्त्री सईदोव बख्तियार ओदिलोविच इत्येषः अद्यारभ्य अस्य मासस्य पञ्चदिनाङ्कपर्यन्तं भारतस्य आधिकारिकयात्रायां भविष्यति। विदेशमन्त्रालयानुसारं स्वयात्रावधौ असौ राष्ट्रपति पदासीनया द्रौपदी मुर्मू वर्यया सह शिष्टाचारोपसङ्गमार्थं मेलिष्यति। सहैव विदेशमन्त्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण सह अपि वार्तालापं करिष्यति। सह नवदिल्ल्याम् आयोजिते वाणिज्यमञ्चे अपि भागं ग्रहीष्यति। केन्द्रप्रशासनेन करविभागान्तर्गतम् अतिरिक्त अंशभागत्वेन राज्यसर्वकारेभ्यः 21.99 लाख कोटिरुप्यकाणि वितरितानि। वित्तमन्त्रालयेन एकस्मिन् वक्तव्ये प्रोक्तं यत् अस्य अतिरिक्तांशभागस्य उद्देश्यं राज्येभ्यः द्रव्यगतविकासव्ययं वर्धयितुम् अवसरं प्रदानम् इत्यस्ति। मन्त्रालयपक्षतः निस्सारितस्य राज्यक्रमस्य विवरणानुसारम् उत्तरप्रदेशः सर्वाधिकम् 28.19 लाख कोटिरुप्यकाणि अलभत। तदनन्तरं बिहारराज्यं 45.8 लाख कोटिरुप्यकाणि अथ च मध्यप्रदेशराज्यं 10.8 लाख कोटिरुप्यकाणि प्राप्नोत्। पश्चिमबङ्गालराज्यं 66.8 लाख कोटिरुप्यकाणि महाराष्ट्रराज्यं च 22.7 लाख कोटिरुप्यकाणि अलभत। ग्लास्गो नगरे प्रवर्तमानासु राष्ट्रमण्डलक्रीडासु भारतम् 41 पदकैः सह पदकतालिकायां चतुर्थस्थानम् अधिगतवत्। भारतस्य पदकतालिकायाम् अधुना 13 स्वर्णपदकानि 17 रजतपदकानि 9 कांस्यपदकानि च सन्ति। भारतस्य नूतनपदकं 5000 मीटरमितायां धावनस्पर्धायां गुलवीरसिंहेन प्राप्तं कांस्यपदकम् अस्ति। मुष्टामुष्टिस्पर्धासु भारतेन उत्कृष्टं प्रदर्शनं कृतं, यत्र 7 स्वर्णपदकानि तथा 3 रजतपदकानि प्राप्तानि। पैरा एथलेटिक्स् इत्येतस्मिन्नपि भारतेन ऐतिहासिकी उपलब्धिः सम्प्राप्ता। पुरुषाणां शॉट्पुट् F57 इत्येतस्यां स्पर्धायां सोमन राणा स्वर्णपदकं, शुभम जुयालः च रजतपदकं प्राप्तवान्। भारतर्तुविज्ञानविभागेन अद्य कर्नाटक, केरल, माहे, नागालैंड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, राजस्थान, उपहिमालयीय पश्चिमबंगाल, सिक्किमेषु अतिवृष्ट्यै नारंगवर्णीया संचेतना प्रसारिता। तथैव दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंडीगढ़, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, लद्दाख, अरुणाचल प्रदेश, गुजरात, कोंकण, गोवा, मध्य प्रदेश, ओडिशा, अंडमान निकोबार द्वीप समूहेषु अपि अतिवृष्टिः व्यक्तीकृता इति वार्ताः।
1: आकाशवाणी
2: രാമായണ പൊരുൾ, പ്രായോജകർ വിദ്യാരംഭം പബ്ലിഷേഴ്സ്.
3: അക്ഷരങ്ങളുടെ പവിത്രതയും വായനയുടെ പുണ്യവുമായി വിദ്യാരംഭം പബ്ലിഷേഴ്സ്, മുല്ലയ്ക്കൽ, ആലപ്പുഴ.
4: ഇനി ഓരോ ദിനവും രാമായണ പാരായണത്തിലൂടെ, ഭാഗവതത്തിന്റെ ഈരടികളിലൂടെ, സഹസ്രനാമ ജപത്തിലൂടെ ഐശ്വര്യമാകട്ടെ. തലമുറകളെ വിജ്ഞാനത്തിലൂടെ, ഭക്തിയിലൂടെ വളർത്തുന്ന വിദ്യാരംഭം പബ്ലിഷേഴ്സ് പ്രസാധന രംഗത്ത് 10 ആണ്ടുകൾ പിന്നിടുന്നു. തെറ്റില്ലാത്ത അച്ചടിയും ഉള്ളടക്കത്തിലെ സത്യവും വായനക്കാരുടെ വിശ്വാസവുമാണ് വിദ്യാരംഭത്തെ എന്നും മുന്നിൽ നിർത്തുന്നത്.
2: രാമായണ പൊരുൾ അവതരിപ്പിക്കുന്നത് ഡോക്ടർ എ എം ഉണ്ണികൃഷ്ണൻ.
5: ഭരതനു രാജ്യവും രാമനു വനവാസവും, ഇവയാണ് കൈകേയി ദശരഥനോട് ചോദിച്ച രണ്ടു വരങ്ങൾ. എന്നാൽ ഭരതൻ ഇവയെപ്പറ്റി ചിന്തിക്കുക പോലും ചെയ്തിരുന്നില്ല. ഭരതൻ അയോധ്യയിൽ ഇല്ലാതിരുന്നപ്പോഴാണ് കൈകേയി ദശരഥനിൽ നിന്നു വരം നേടിയത്. അച്ഛൻ്റെ മരണശേഷം അയോധ്യയിൽ തിരിച്ചെത്തിയപ്പോഴേ ഭരതൻ അതറിയുന്നുള്ളൂ. ഉടൻ അദ്ദേഹം പൊട്ടിത്തെറിച്ചു. കൈകേയി ഗർഭത്തിൽ പിറന്നതിൽ അദ്ദേഹം പശ്ചാത്തപിച്ചു. തീയിൽ പതിച്ചോ, കാളകൂട വിഷം കുടിച്ചോ, വാൾ കൊണ്ട് കഴുത്തറത്തോ മരിക്കാൻ പോലും മുതിർന്നു. ഏറ്റവും ധാർമ്മികനായതുകൊണ്ടാണ് ഭരതനിൽ നിന്ന് ഈ പ്രതികരണങ്ങൾ ഉണ്ടായത്. ഭരതൻ അതിനുശേഷം കൗസല്യാദേവിയെ ചെന്നു കണ്ട് തൻ്റെ നിരപരാധിത്വം അറിയിച്ചു. പറയാതെ തന്നെ അത് തനിക്കറിയാം എന്നായിരുന്നു കൗസല്യയുടെ മറുപടി. കുലഗുരുവായ വസിഷ്ഠനും മന്ത്രി പ്രമുഖനായ സുമന്ത്രരും വന്ന് ഭരതനെ ആശ്വസിച്ചു.